0: मुझको होने ने, तो बोया तुझको होने ने, ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता,
1: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता, ना ये होटल होता ना ढाबा होता, ना ये रगड़ा होता ना झगड़ा होता।
0: पूछा ना मुझे छोटी मोटी पहेली,